0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहसिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयम शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कणसू संस्कृतम वदामः कार्यक्रमे भवताम भवतीनां च हार्दं स्वागतम. अहम् अस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड 33 प्रथमं प्रार्थनां कुर्मः. ओम श्री गणेशाय नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामहा हा कार्यक्रम ऐकला. चारुहासिनी भावे यांच्याकडून हा कार्यक्रम सादर करण्यात आला होता. कसा वाटला अभिप्राय जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुणा असेलच उद्याच्या कार्यक्रमामध्ये, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 एफ एम KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे सोमवार 21 सप्टेंबर 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार. शांत मनातून चांगले विचार जन्माला येतात, चांगल्या विचारांमधून चांगल्या कृती घडतात आणि चांगल्या कृतींमधून सुंदर समाज निर्माण होतो. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. XB-70 वाल्किरी या जगातील सर्वात वेगवान बॉम्बर विमानाचे पहिले उड्डाण झाले. दिवस होता आजचा. माल्टा देश युनायटेड किंगडम पासून स्वतंत्र झाला तोही आजच्याच दिवशी. बोईंग B-29 सुपर फोर्ट्रेस या विमानाचे पहिले उड्डाण झाले तेही आजच. होनशू वादळ आल्याने या वादळामुळे जपानमधील किमान 3,000 लोकांचे निधन झाले. घटना आजचीच आहे. साल होतं 1934. आता आजचे जन्मदिवस पाहू. करीना कपूर, रिमा सेन भारतीय अभिनेत्री यांचा जन्म आजचाच. जीवा भारतीय दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर आणि पटकथा लेखक यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. राजा मुजफ्फर अली चित्रपट निर्माते, कवी, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांचाही जन्म आजचाच. पंडित जितेंद्र अभिषेकी शास्त्रीय गायक व संगीताचे अभ्यासक यांचाही जन्म आजचाच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

श्रोतेव, आपण अनेकदा म्हणतो की मला मनशांती हवी आहे, पण मनशांती नेमकी मिळते कुठे? तर केवळ बाहेरच्या परिस्थिती बदलल्यामुळे मनाला कायमची शांती मिळत नाही, तर खऱ्या अर्थाने खऱ्या शांततेची सुरुवात आपल्या विचारांपासून होते. आपल्या मनात राग असेल तर शांत वातावरणातही अस्वस्थता जाणवेल. मनात मत्सर असेल तर दुसऱ्याचे यश आपल्याला आनंद देणार नाही. मनात अहंकार असेल तर साधे शब्दही वाद निर्माण करू शकतात. पण मनात जर प्रेम असेल, क्षमा, संयम आणि कृतज्ञता असेल तर कठीण परिस्थितीतही आपण शांत राहू शकतो. भगवद्गीतेतील कर्मयोगाचा व्यापक संदेश आपल्याला कर्तव्य करताना समत्व आणि संयम राखण्याची प्रेरणा देतो. म्हणून आज आपण स्वतःला 3 प्रश्न विचारूया. मी कुणाला माफ करू शकतो? मी कुणाशी प्रेमाने बोलू शकतो? आणि आज मी कुणाच्या जीवनात थोडी शांतता निर्माण करू शकतो? शांततेसाठी नेहमी मोठी कृती आवश्यक नसते. कधी कधी एखाद्याचे बोलणे शांतपणे ऐकणे, गैरसमज दूर करण्यासाठी संवाद साधणे किंवा गरजू व्यक्तीला मदतीचा हात देणे ही सुद्धा शांततेचीच सुरुवात असते. आजचा छोटासा संकल्प, मी माझ्या शब्दांनी आणि कृतींनी शक्य तितकी शांतता, प्रेम आणि सद्भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करेन. हे होते आजचे आध्यात्मिक विचार. आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. वेणुध्वनी 91.4 FM KLE गणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केएल गुणधुनी 90.4 एफएम वरती तुम्ही ट्युनिंग आहात. आणि आता आपण आजचं राशी भविष्य ऐकू. सुरुवात करते मेष राशीपासून. आज कामात उत्साह राहील. एखाद्या महत्वाच्या कामासाठी पुढाकार घेऊ शकता, मात्र निर्णय घेताना संयम ठेवा. वृषभ रास, आर्थिक बाबतीत शिस्त आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबातील व्यक्तीचे सहकार्य मिळू शकते. मिथुन रास, संवादातून नवीन संधी निर्माण होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासातील सातत्य कायम ठेवावे. कर्क रास, घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. भावनिक विषयांवर घाईने प्रतिक्रिया देऊ नका. सिंह रास, नेतृत्वाची संधी मिळू शकते. आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि सहकाऱ्यांच्या मतांचा आदर करा. कन्या रास, नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास दिवस चांगला जाईल. आरोग्यासाठी विश्रांती आणि संतुलित आहार महत्वाचा आहे. या होत्या सहा राशी. आणि आता आणखीन एक छान सभक्ती गीत ऐकत राहा. 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वणधुनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिन आहात. आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू, त्यामध्ये तुळ रास. नात्यांमध्ये समतोल आणि संवाद महत्वाचा राहील. गैरसमज टाळण्यासाठी स्पष्टपणे बोला. वृश्चिक रास, एखाद्या जुन्या समस्येवर नवीन दृष्टिकोनातून विचार करण्याची संधी मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा. धनू रास, ज्ञान वाचन आणि अध्यात्माकडे मन वळू शकते. मकर रास, जबाबदाऱ्या वाढतील, वेळेचे योग्य नियोजन केल्यास कामाचा ताण कमी करता येईल. कुंभ रास, सामाजिक कार्य किंवा इतरांना मदत करण्याची संधी मिळू शकते. तुमचे सहकार्य कोणासाठी तरी महत्वाचे ठरू शकते. आणि शेवटची मीन रास, मन शांत ठेवण्यासाठी ध्यान, प्रार्थना किंवा नामस्मरण करा. कुटुंबियांसोबत प्रेमाने वेळ घालवा. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र गुणधुनी 90.4

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: नमस्कार, तुम्ही ऐकतात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसु। आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते। आज आपण भेटणार आहोत चंद्रशेखर आत्माराम रांगणेकर यांना। ते एक आर्टिस्ट आहेत, वास्तववादी पेंटिंग्स ते बनवतात, फाईन आर्ट्स मध्ये ही कला येते, त्यांना आपण ऐकणार आहोत। सर, वेणुधोनीच्या स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत आहे।
1: नमस्कार।
0: आज आपण तुमचा थोडासा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत की तुमचं शिक्षण कुठं झालं आणि कुठपर्यंत शिकला तुम्ही आणि या कलेकडे कसं वळलात ते आपण सगळं जाणून घेणार आहोत। तर सुरुवातीला तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालं आणि कुठं शिकला ते सांगा।
1: शिक्षण माझं इंजिनिअरिंग झालंय, म्हणजे इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन मध्ये KLE मध्ये झालंय माझं इंजिनिअरिंग कॉलेज 1992 ला झालं पूर्ण।
0: आणि शाळा वगैरे?
1: शाळा 11 नंबर शाळा होती मराठी, त्याच्यानंतर हायस्कूल सेंट्रल हायस्कूल मध्ये झालं, परत PUC RLS मध्ये गेलो 2 वर्ष, नंतर इंजिनिअरिंग।
0: म्हणजे ENC तुमचं झालेलं आहे?
1: होय।
0: मग हे झाल्यानंतर तुम्ही कुठं सर्व्हिस वगैरे केली की काय झालं?
1: 1-2-3 महिनेच केलो मी सर्व्हिस बेळगाव मध्येच, बाहेर मी गेलो नाही मोठ्या सिटी तसं, कारण पूर्वीपासून प्रवासाचं जरा मला कंटाळ येतो म्हणजे लहानपणापासून, त्यामुळे मग तरुण भारत मध्ये जॉईन होतो आणि रिसादर गल्लीत राहत होतो पूर्वी आम्ही, आता स्वामी विवेकानंद मार्ग जे नाव आहे तिथेच राहतो।
0: बरोबर। होय।
1: मग तरुण भारत मध्ये जॉईन झालो मी, तिथं मग इलस्ट्रेटर म्हणून जॉईन झालो, जवळजवळ 18 वर्ष केलो सर्व्हिस
0: तरुण भारत मध्ये।
1: होय।
0: ओके। मग हे जे पेंटिंग तुम्ही बनवायला सुरू केलं ते कधीपासून केलं?
1: ते म्हणजे लहान असतानापासून आवड होती मला, म्हणजे अगदी प्राथमिक शाळेत सुद्धा मी पुस्तकातील संतांची चित्र येत होतो ती काढत होतो, शिवाजी महाराज आणि मावळे त्यांची काढत होतो चित्र, आणि असं करून मग एक हॉबी आर्टिस्ट होतो तो सुरुवातीला, म्हणजे सुट्टीत असं काढणार किंवा कंटाळला तर असं करणार, पण अभ्यासातही चांगला होतं माझं, कायम पहिला नंबर असणार माझा, आणि 10वीला सुद्धा माझा 2रा नंबर आला पूर्ण शाळेमध्ये, त्यामुळं तेव्हा वाटलं नाही की आर्ट कॉलेजला जावं असं, म्हणून ते इंजिनिअरिंगला गेलो असं झालं मग।
0: म्हणजे हायस्कूल मध्ये असल्यापासून तुम्ही हे पेंटिंग वगैरे किंवा काढत होता?
1: आणि हायस्कूल मध्ये माझं प्रदर्शनही भरलेलं केलेलं चित्रांचं, तिथं पण भरवलेले होते,
0: पण कुठं काही क्लास नाही आणि काही नाही, म्हणजे आमची कला असं झालं।
1: होय।
0: होय ना।
1: होय।
0: की तुमच्या घरी कोणी असं काही?
1: वडलं परजेतच आहे, म्हणजे कसं माझे आजोबा पण स्टॅच्यू आणि असं बनवायचे, सोनार कामी करायचे आणि चित्रही करायचे ते, त्यांनी गांधीजी महात्मा गांधीजींना पण सावंतवाडी आले तेव्हा चांदीचं काय तर असं पत्र ठेवायसाठी करून दिलेले त्यांनी, ते मला आठवते, आणि त्यांचे भाऊ चांगले चित्रकार होते म्हणजे SL हळदणकर यांच्याकडे ते होते मुंबई स्टुडिओ मध्ये, आणि ते लवकर वारले त्यामुळे त्यांना भेटू शकलो नाही। आजोबांचे माझे सख्खे भाऊ तेही चांगले आर्टिस्ट होते असं आहे, वडिलांच्या अंगात पण होती कला पण ते प्रेसच्या व्यवसायात गुंतले नंतर, 15 वयापासूनच ते प्रेस मध्ये गेले त्यामुळे त्यांचं ते खंड पडला असं झालं।
0: म्हणजे थोडी कला त्यांच्याकडूनच तुम्हाला मिळाली असं म्हणायला हरकत नाही।
1: बरोबर।
0: म्हणजे शाळेत असल्यापासून तुम्ही हे चित्रकलेमध्ये थोडेसे हुशार राहिलात आणि ते तुमच्या पेंटिंग्सची एक्झिबिशन पण भरवलं, मग ते शाळेमधलं आठवते का एक्झिबिशन? म्हणजे शाळा लेवलचं एक्झिबिशन म्हणजे थोडस वेगळं असतं, आताही तुमचे एक्झिबिशन भरतात, तर कसं होतं त्यावेळेचं, म्हणजे पहिलं तुम्हाला काही आठवत असेल तर?
1: शाळा म्हणजे चित्र पण मी तेव्हा भरपूर काढली अशी, आणि आम्हाला पिरियड पण होते ड्रॉइंगचे, म्हणजे सेपरेट असायचे, ते पण माझ्या आवडता म्हणजे पिरियड असायचा ड्रॉइंग पण बाकीच्या विषयाबरोबर, मग तिथं पण थोडं मिळालं सरांकडून, पवार सर म्हणून आम्हाला होते, त्यांचे वडील चांगले म्हणजे आर्टिस्ट होते RB पवार म्हणून, त्यांचे मुलगे आम्हाला होते, त्यांच्याकडून मिळालं मार्गदर्शन, पण ते आम्ही असतानाच वारले म्हणजे शाळेमध्ये, नंतर जयवंत वरपे म्हणून सर होते त्यांच्याकडूनही मिळालं, म्हणजे प्रॉपर ते शाळेमध्ये आम्हाला मिळालं, म्हणजे सब्जेक्ट वाईज असं असं ड्रॉइंगचा पिरियड, नेचर ड्रॉइंग, प्री हँड ड्रॉइंग, मेमरी ड्रॉइंग, जिओमेट्रिकल ड्रॉइंग, आणि 2 ग्रेड एक्झाम पण दिले आम्ही तेव्हा, लोअर आणि हायर ग्रेड कर्नाटकच्या।
0: बरं। मग सुरुवातीला जी संतांची वगैरे चित्र काढत होता तुम्ही, ते सोडून आणखीन दुसरी कुठली चित्र काढली का?
1: बरीच अशी काढलो, म्हणजे
0: लक्षात राहण्यासारखी कोणती?
1: लक्षात राहण्यासारखे म्हणजे ऍक्च्युअली माझं फुल फ्लेज कसं किंवा 2000 नंतर मी जास्त करायला लागलो पेंटिंग, पण त्याच्या आधी एक हॉबी आर्टिस्ट म्हणून होतो, कुठलं चित्र आवडलं समजा ऍक्टर कुठला आवडला त्याचं काढायचं, पण 90-92 सुमारला KB कुलकर्णी सर म्हणजे बेळगावचे म्हणजे प्रसिद्ध चित्रकार होते, त्यांना वडील मला त्यांना भेटायला घेऊन गेले तेव्हा, 1990 नंतरची गोष्ट आहे, आणि त्यांना दाखवलं चित्र. आणि त्यावेळेला कसं ते क्लासेस असे घेत नव्हते, सुरुवातीला घ्यायचे ते क्लासेस, मग त्यावेळेला त्याने घेत नव्हते, पण मी दाखवलेले त्यांना आवडायचे पण चित्र. मग त्याने मला बोलले तू ॲक्टर लोकांची करू नको, तू वेगळे असे टाईपचे काहीतरी कर पेंटिंग्स. मग मी मग नेचर ड्रॉईंग किंवा असं पोर्ट्रेट हे ते असं वेगळी चित्र करायला लागलो मी. आणि त्यांना मधून मधून दाखवायलाही जायचो मी वॉटर कलर, त्यांना आवडायचे पण असे चित्र असं. आणि 92 वाङ्मयच्या अच्छा मंडळमध्ये माझं स्वतःचं एक वेगळं केलं प्रदर्शन मी.
0: बर.
1: आणि त्याच्यानंतर 2002 लायन्स क्लबने माझं भरवलेलं, व्हॅक्सिन डेपोमध्ये त्यांचा हॉल आहे, तिथे एकदा केलेले प्रदर्शन 2000. ही दोन म्हणजे बेळगावला केलो. नंतर 2018 नेहरू सेंटर वर्डीमध्ये झालं माझं मुंबईला एक्झिबिशन.
0: बर.
1: एकट्याचं झालं.
0: मग त्या एक्झिबिशनमध्ये जी पेंटिंग तुम्ही ठेवला ती कुठल्या प्रकारची होते?
1: म्हणजे फिगरेटिव्ह म्हणतात तर मॉडेल पेंटिंग कसं असते, मॉडेल ड्रॉइंग फिगरेटिव्ह तशी होते आणि लँडस्केप निसर्ग चित्रण होते त्याच्यामध्ये.
0: मग एखादं एक्झिबिशन भरवत असताना म्हणजे असे काही नियम असतात का आपल्याला की एवढेच पेंटिंग्स आपण एक्झिबिशनमध्ये लावायला पाहिजेत, मिनिमम एवढे असावेत, आणि असं काही नियम तिथे असतात?
1: नाही, तसं काही असत नाही.
0: बरं.
1: गॅलरीचा आकार बघून आम्ही ठेवू शकतो पेंटिंग्स.
0: अच्छा अच्छा. आणि मग तिथं म्हणजे परचेजही करू शकतो आपण?
1: होय. लोक म्हणजे कोणाला आवडेल ते परचेजही करू शकतात. आणि एखादा म्हणजे स्टॉल असतात एकेकांचे, म्हणजे त्यांनी मोठा आर्ट फेअर असं भरवतात तिथं स्टॉल करतात, त्यांना मात्र लिमिटेड जागा असते.
0: अच्छा.
1: 10x10 स्पेस मध्ये जेवढी तुम्ही जे बसतात तितकी लावा असं त्यांचं असतं. पण हे आर्ट गॅलरी कसं हॉल बघून लावू शकतो आपण पेंटिंग.
0: मग एवढे ठिकठिकाणी तुमचे एक्झिबिशन झाले, काय होता तुमचा अनुभव?
1: अनुभव म्हणजे मुंबईला तसं चांगला होता कारण जहांगीर सारखं तिथं तेवढी पब्लिक कमी जरा येते नेहरू सेंटर, म्हणजे एक वेगळं पडतंय. जहांगीर कसं सेंटरला असते तरी पण लोकांना आवडली चित्र थोडी घेतली माझी तेव्हा मुंबईला.
0: असं. आणि इथं बाकीच्या ठिकाणी?
1: बाकीच्या ठिकाणी म्हणजे बेंगळुरूला, आणि म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये पण मी सहभाग करतो, हैदराबाद असून दे किंवा बेंगळुरूच्या पण कॉम्पिटिशनमध्ये, तिथं पण मग सिलेक्ट झालं तर मग पाठवून देतो चित्र, ते पण डिस्प्ले असं करतात तिथं.
0: अच्छा. मग मी तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की वास्तववादी पेंटिंग तुम्ही बनवता जास्त, तर वास्तववादी पेंटिंग म्हणजे नेमकं कोणती येतात त्याच्यामध्ये?
1: म्हणजे इंग्लिश मध्ये आम्ही त्यांना रिअलिस्टिक म्हणतो, म्हणजे दोन भाग असतात, एक वास्तववादी एक अमूर्त म्हणून असते, मॉडर्न आर्ट जे म्हणतो आम्ही अमूर्त चित्र ते वेगळं असतं. आणि वास्तवदर्शी म्हणजे कसं रिअलिस्टिक कॅटेगरीमध्ये, आता एकाचं समोर बसून पोर्ट्रेट काढलं किंवा एक निसर्ग चित्र केलं ते वास्तव मध्ये येतात, किंवा स्टील लाईफ पेंटिंग केलं ही सगळी वास्तववादी मध्ये येतात, किंवा एक प्रसंगावरून चित्र केलं ही सगळी वास्तवदर्शी आहेत.
0: मग तुम्ही एवढे सगळे जे पेंटिंग आता बनवताय ते म्हणजे स्वतःच्या इमॅजिनेशन मध्ये असं इमॅजिन करून बनवता की काहीतरी बघितलाय प्रसंग आणि मग आपण ते पेंटिंग मध्ये उतरवलंय चित्र असं काय होतं?
1: हा, इमॅजिनेशन पण करतो जेव्हा मग सांगतात मला असं मला पाहिजे, किंवा बुक कवर डिझाईन साठी, किंवा स्टोरी वाचून त्याच्यावर काढायची चित्र, त्याच्यामध्ये मग ते इमॅजिन करून मला करावं लागतं.
0: असं. म्हणजे समोरच्या लोकांच्या एखाद्या वेळेस ऑर्डर आल्या तर त्यांना काय पाहिजे त्याच्यावरून तुम्ही बनवून देता?
1: बरोबर.
0: पण जेव्हा अशी ऑर्डर वगैरे येत नाही, स्वतःसाठी तुम्ही बनवता, त्यावेळी कशाचा अभ्यास करता?
1: तेव्हा मग निसर्ग चित्रण असं बेळगावातले वेगवेगळ्या स्पॉटची पेंटिंग करतो, लाईव्ह पण करायला जातो, आमचा ग्रुप पण आहे गुलमोर बाग बेळगाव मध्ये, ते पण जातात बाहेर म्हणजे व्हॅक्सिन डेपो किंवा किल्ला एरिया कॅम्प एरिया त्याच्यामध्ये मग जाऊन तिथं बसूनही करतो, वॉटर कलर मध्ये करतो चित्र. असं.
0: तुम्हाला म्हणजे कुठल्या टाईपचे जे पेंटिंग असतात किंवा कलर वगैरे करायचे, आता वॉटर पेंटिंग वगैरे तुम्ही म्हटला, हे जे प्रकार आहेत सगळे वेगवेगळे, त्याच्यामध्ये कुठला असा डिफिकल्ट वाटतो?
1: सगळ्यात तसं म्हणजे डिफिकल्ट म्हणजे वॉटर कलर, त्याच्यामध्ये करेक्शन करता येत नाही.
0: अच्छा.
1: एकदा रंग लावले की लावले ते असं. ऑइल पेंट मध्ये करू शकतो, अक्रेलिक मध्ये थोडं करू शकतो, पण वॉटर कलर मध्ये करता येत नाही, म्हणजे सगळ्यात जड जे वॉटर कलर असं आहे म्हणतात.
0: मग तुम्ही एवढे वास्तववादी वगैरे पेंटिंग्स बनवता, त्याच्यामध्ये कुठलं सगळ्यात असं एखादं असतं ना आपल्याला की ते आवडलं आपल्याला, किंवा त्याच्याशी अशा आपल्या भावना जोडलेल्या आहेत असे काही क्षण?
1: तशी आता बरीच चित्र आहेत म्हणजे पर्टिक्युलर सांगू शकत नाही, म्हणजे बहिणीचं पण मागं मी एकदा केलेलं, कॅन्डल धरलेलं आहे ते, मुलीचं पण मी केलो पोर्ट्रेट, आणि अजून पण अशी मी पर्टिक्युलर सांगू शकत नाही, पण बरीच अशी चित्र आहेत म्हणजे ती मला आवडतात. आता घरच्या लोकांची केलं म्हणजे ती मी सेल करत नाही, पण दुसरी आहेत ती मला करावी लागत असेल, म्हणजे आवडली मला तरी मी ठेवू शकत नाही, लँडस्केप वगैरे म्हणजे असं असते.
0: मग एखादं पेंटिंग बनवायला तुम्हाला किती दिवसाचा अवधी लागतो?
1: तर ऑइल पेंटिंग म्हटलं तर एक, आता निसर्ग चित्रच म्हटलं तर 3-4 दिवस लागतात, म्हणजे कंटेंट त्याच्यावर काय आहे ते त्याच्यावर असते. सिटीस्केप असला तर वेळ लागतो, म्हणजे शहरातले चित्र काढायचे म्हणजे ते बिल्डिंग्स येणार, लाईट्स येणार, लोक येणार, पावसाचे पण मी काढतो, त्याचं रिफ्लेक्शन येते, गाड्या येतात, सगळं कंपोज करून करावं लागतं मग व्यवस्थित.
0: होय,
1: त्याला 3-4 दिवस असे वेळ लागतात.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Belagavi. Call 08312473777.
1: मग आता सध्या तुम्ही ही पेंटिंग्स बनवणं तेवढंच करता की त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही चालू आहे?
2: नाही, आणि काही नाही, फुल याच्यावरच आहे, पेंटिंगवरच.
1: पेंटिंग्सवर कसं होतं म्हणजे एखाद्या आर्टिस्टला फक्त पेंटिंग्सवर म्हणजे आपलं सगळं चालवणं, काय चॅलेंजेस असतात?
2: हा, चॅलेंजेस असतात. आणि पूर्वी कसं घरी पण आता लोक असं मुलांना आर्ट्स फील्डला घालायला बघत नव्हते. तिथं जाऊन काय करणार, म्हणजे इंजिनिअरिंग डॉक्टर असं शिकवायचे. पण आत्ता जरा बदललाय ट्रेंड, म्हणजे मुलं आता जायलेत म्हणजे फॅशन डिझायनिंगला म्हणा किंवा आर्ट फील्डला, आर्किटेक्चरला, असं म्हणजे जायलेत आता लोक
1: वेगवेगळे,
2: म्हणजे आर्ट रिलेटेड आहे त्या साईडला जायलेत.
1: मग तुम्ही असा काही विचार केलाय का की तुम्ही स्वतः थोडस हे चित्रकला म्हणा किंवा हे पेंटिंग करणं, ह्याच्याबद्दल थोडेसे क्लासेस घेणं किंवा काय?
2: हा, क्लासेस म्हणजे आता कसं कोणी आलं मला विचारलं म्हणजे माहिती काय पाहिजे असली किंवा चित्र सुद्धा दाखवायला येतात, म्हणजे मी गाईड त्यांना करतो. म्हणजे क्लासेस अजून मी असं फुल प्ले सुरू केलं नाही, कारण म्हणजे ऑर्डर वर्कलाच मला वेळ लागतो. त्यात आणि वेळ काढून माझी स्वतःची वेगळी करावं लागतात पेंटिंग्स, त्यामुळं फारसा वेळ मिळत नाही. पुढं कसं वर्कशॉप आणि असं घ्यायचा विचार आहे, म्हणजे 2-3 दिवस असं म्हणजे.
1: अच्छा अच्छा.
2: तेवढ्यात म्हणजे त्यांना शिकवू शकतो, एखादं पोर्ट्रेटचं वर्कशॉप असेल किंवा एक निसर्ग चित्रणाचं असेल असे, म्हणजे आणि लोक इंटरेस्टेड पण आहेत त्याच्यामध्ये. असं
1: अगदीच एखाद्याला चित्रकलेमध्ये रस नाही आहे,
2: होय,
1: म्हणजे असा एखादा कोणी असेल तर त्यालाही या 2-3 दिवसाच्या वर्कशॉपनं काही फरक पडू शकतो, म्हणजे शिकू शकतो असा व्यक्ती?
2: हा, शिकू शकतो, पण त्याचं कसं माहितीये, स्वतः त्याला जरा प्रयत्न करावा लागतो आणि हातामध्ये जरा पाहिजे वळण.
1: बरोबर,
2: अगदीच हातात वळण असलं तर मग त्याला जमणार नाही कधीच. असं आहे.
1: बरोबर.
2: आता आर्ट कॉलेज सुद्धा जातात मुलं, पण ज्याच्या हातात वळण असेल आणि ज्याला खरी आवड असेल तेच पुढे जातात. असं आहे, जे प्रॅक्टिस करतील. असं पण आहे.
1: म्हणजे तुम्हाला आता बाहेरून ऑर्डर पण भेटतात ज्या तुम्ही कम्प्लीट करून देत?
2: होय.
1: मग कशा प्रकारच्या ऑर्डर असतात त्या? म्हणजे एखादं व्यक्ती चित्र काढायचं असेल किंवा समोर एखादा माणूस बसलेला आहे आणि त्याचंही तुम्ही चित्र काढू शकता?
2: हां, तसंही काढतो.
1: अच्छा अच्छा. मग तशा प्रकारच्या सगळ्या ऑर्डर्स येतात?
2: ऑर्डर्स म्हणजे जास्त मला ते आता वारलेल्या व्यक्तीचे असेल ते फोटोज मला देतात ते.
1: अच्छा अच्छा.
2: किंवा वेगळे पेंटिंग, कोणाला वारली पेंटिंग काढून पाहिजे, कोणाला ऍब्स्ट्रॅक्ट आर्ट काढून पाहिजे, कोणाला कृष्णाची पेंटिंग्स करून पाहिजेत, वेगवेगळे येतात. साईबाबा कोणाला करून पाहिजेत, हे असे असतात वेगळे.
1: म्हणजे हौशी लोक अजून आहेत?
2: आहेत, करून घेतो.
1: अच्छा. याच्या व्यतिरिक्त आणखीन तुमच्या काय हॉबीज आहेत?
2: हॉबीज म्हणजे पूर्वीपासून म्हणजे क्रिकेट एक माझा आवडत आहे, पूर्वीपासून म्हणजे बघतो. आता काय मी पूर्ण एक बसून जागेला बघत नाही, पण आवड आहे मला क्रिकेटची, खेळत पण होतो शाळेत असताना थोडं. ते एक आहे. फिल्म्स बद्दल थोडं आहे, सिनेमा बद्दल पूर्वीपासून आहे.
1: एखाद्या आर्टिस्टला कुठल्या कुठल्या गोष्टींचा अभ्यास असावा आणि कुठल्या गोष्टी त्याने लक्षात ठेवून आपली कला जी आहे ते सादर करावी?
2: ओके. पहिला म्हणजे आता तुम्ही रिअलिस्टिक करणार तर प्रपोर्शन पाहिजेत, अभ्यास पण पाहिजे. चेहरा प्रत्येकाचे वेगवेगळे असतात, त्याप्रमाणे ठेवण असते, नाकाचे, डोळे, कान प्रत्येकाचे म्हणजे वेगळे असतात. दोघं माणसं कधी सारखी असत नाही, चुकून कधी असतात.
1: हो ना,
2: ते म्हणजे ऑब्झर्वेशन पाहिजे आणि प्रॅक्टिसही पाहिजे. रंग मिश्रण ते माहिती पण पाहिजे, रंग कसे मिक्स करायचे त्याची माहिती पाहिजे. आणि मीडियम्स वेगवेगळे हाताळायला पाहिजे. आता मी प्रत्येक मीडियममध्ये करतो, ऑइल पेंट करतो, अक्रेलिक करतो, वॉटर कलर करतो, पेस्टल करतो, पेन्सिलमध्ये करतो, चारकोलमध्ये करतो, म्हणजे जवळजवळ सगळ्या मीडियम्समध्ये करतो का. मग प्रत्येक मीडियमचं एक एक खास वैशिष्ट्य असते, ते पाळून त्या बेसवरच करावं लागतं पेंटिंग.
1: म्हणजे भरपूर गोष्टींचा अभ्यास असावा.
2: होय.
1: मग तुम्ही सुरुवातीपासून कुठं क्लासेस घेतले नाहीत? काही नाहीत. मग नंतर तरी म्हणजे थोडस नवीन काहीतरी गोष्टी शिकण्यासाठी असं काही कुठं क्लास वगैरे घेतला किंवा माहिती वगैरे घेण्याचा प्रयत्न केला?
2: नाही, असं कसं पूर्वी सोशल मीडिया नव्हतं.
1: बरोबर.
2: आता आमच्या कॉलेजच्या वेळेला नव्हतं, मग लायब्ररीमध्ये जाऊन मग ते पूर्वीचे आर्टिस्ट काढलेले त्यांची पुस्तकं बघत होतो, चित्र. किंवा बुक्स असे प्रिंट आता दोनच होत आहे कारण बेळगावला एक्झिबिशन जास्त भरत नव्हते तेव्हापासून पण भरतच नव्हते पूर्वी डेमो कोणाचे बघायला मिळत नव्हते मग एकच ऑप्शन होता एक तरी पुस्तक विकत घ्यायचं वॉटर कलरवर तर मिलिंद मुळीक सर आहेत त्यांचं वॉटर कलरचं पुस्तक घेतलो मी त्यावेळेला आठवतं आहे वॉटर पोस्टरची पुस्तक घेत होतो मग त्यातून असे स्टेप बाय स्टेप मिळायचं शिकायला थोडं म्हणजे ते वाचून आम्ही करू शकतो असं होतं त्यावेळेला आता कसं सोशल मीडिया इतकं आहे इंस्टाग्रामवर आम्ही इथं बसून दुसऱ्या बाहेरच्या परदेशातल्या आर्टिस्टचं काम आम्ही बघू शकतो शॉर्टमध्ये काय राहिना त्यांचं म्हणजे कसं करतात ते म्हणजे ऍक्च्युअली बघू शकतो ते एक इन्स्पिरेशन मिळतं हा फायदा आहे सोशल मीडियाचा
1: म्हणजे याच्यामधून तुम्ही स्वतःमध्ये थोडंसं इम्प्रूव्हमेंट करून घ्या
2: हा इम्प्रूव्हमेंट ते बघितलं की म्हणजे वाटतं अरे किती छान काढलं आणि तर आपणही करावं तसं असं वाटतंय म्हणजे इन्स्पिरेशन असतं
1: आपण बोललो की इंजिनिअरिंग पर्यंत तुम्ही शिकलात आणि इंजिनिअरिंग नंतर काही थोडे दिवस तुम्ही जॉब केलात आणि नंतर पूर्ण पेंटिंग्स कडे वळलात तुम्ही
2: बरोबर
1: तर ते कसं काय म्हणजे जॉब करताना सोडून आपण पेंटिंग्स कडे फक्त वळणं म्हणजे थोडंसं डिफिकल्ट गेलंच असेल
2: बरोबर
1: तर ते कसं काय तुम्ही डिसिजन घेतलात
2: बरोबर इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर थोडेकडे जॉब बघितले पण मला कसं थोडे 2-3 महिने बेळगावमध्ये जॉब केल्यानंतर मग

0: मध्ये पण मी सांगितलं म्हणजे कुलकर्णी सरांकडे घेऊन गेले, मग त्यांची चित्र बघून मला जास्त नाही इन्स्पायर झालं. त्याच्या अगोदर जास्त असं भेटलो नव्हतो, माहिती नव्हती. आणि त्यांचे जे शिष्य होते, जॉन फर्नांडिस म्हणा किंवा रवी परांजपे, मारुती पाटील सर, हे जागतिक दर्जेचे चित्रकार होते. म्हणजे जे इथून बाहेर गेलेत पुण्याहून मुंबईहून, त्यांची पण चित्र नंतर बघितल्यानंतर वाटलं अरे करूया आपण पण म्हणजे एक आवड निर्माण झाली. आणि घरी पहिल्यांदा म्हणजे कसं इंजिनिअरिंगवर असं पाणी सोडलं, त्यांना म्हणजे आवडलं नाही पहिला म्हणजे तितकं, कारण आर्थिक परिस्थिती पण आमची चांगली नव्हती पूर्वी. त्यामुळं पहिल्या नंतर मग म्हटले तू काय करतोस, तुझं तू ठरव. त्यामुळं मग मी हळूहळू मग प्रेसी जवळ होतं तरुण भारत तिथं पण लागलो. त्याच्यामुळे लोक म्हणजे ओळखायला लागले, म्हणजे पेपरमध्ये चित्र येतात ते रांगणेकर तरुण भारतमध्ये आहे, त्यामुळे जास्त ओळख झाली लोकांची. आणि एक आहे म्हणजे कुलकर्णी सरांना जर मी हायस्कूलमध्ये किंवा असताना भेटलो असतो तर मी इंजिनिअरिंगला कदाचित गेलो नसतो. दहावी नंतर जे जे किंवा आर्ट कॉलेजलाच कुठं तर गेलो असतो. म्हणजे आर्ट कॉलेजचा एक फायदा असतोय, लवकर डेव्हलप होतं. म्हणजे हँड जर चांगला असेल तर एक व्यक्तीचा जर हँड चांगला असेल तर लवकर पिकअप होऊ शकते. असं आहे, मला जरा स्ट्रगल करावं लागलं ऍक्च्युली. म्हणजे आर्थिक परिस्थिती असल्यामुळे कमवण्यासाठी आणि शिकण्यासाठी मला स्ट्रगल करावं लागलं.
1: बरोबर, म्हणजे सुरुवातीचा काळ थोडासा डिफिकल्ट गेला. अगदी एवढं चांगलं शिक्षण घेऊन ते थांबवून किंवा त्याच्याशी रिलेटेड एखादा जॉब थांबवून आपण पूर्णपणे याच्याकडे वळणं, म्हणजे थोडस घरच्यांचाही सपोर्ट हवाच
0: पाहिजे.
1: आणि त्यावेळी जरास तुम्हाला डिसिजन घेणं डिफिकल्ट, पण चांगलं सेट झालं सगळं.
0: होय, आणि घरी तसं म्हणजे प्रोत्साहन मिळायचं, म्हणजे केलेलं मला कमाईचे तारीफ करायचे. वडील खास करून म्हणजे जास्त हे करायचे, मला प्रोत्साहन द्यायचे. पूर्वी काय लागलं साहित्य तर आणून द्यायचे लहान असताना सुद्धा, कधी मला कमी केले नाही त्याने.
1: म्हणजे
0: कठीण परिस्थिती सुद्धा.
1: बरोबर, मग इतक्या दिवसांपासून आता तुमचे एक्झिबिशन वगैरे चालू आहेत म्हणताय तुम्ही, इतकी वर्ष झालं तुम्ही या फील्डमध्ये.
0: बरोबर,
1: मग आपण म्हणतो ना की आपण केलेल्या कामाची जर पोचपावती आपल्याला भेटायची असेल तर कोणीतरी त्याला एनकरेज केलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि ते जेव्हा आपल्याला मिळतं त्यावेळी आणखीन थोडीशी काम करण्याचा उत्साह वाढतो.
0: बरोबर,
1: आणि ती पोचपावती म्हणजे काही सन्मान असणं किंवा काही लोकांनी सन्मान करणं, पुरस्कार देणं.
0: बरोबर,
1: या सगळ्या गोष्टी थोड्याशा मॅच पावती म्हणजे काही सन्मान असणं किंवा काही लोकांनी सन्मान करणं, पुरस्कार देणं.
0: बरोबर,
1: या सगळ्या गोष्टी थोड्याशा मॅटर करतात आपल्या.
0: बरोबर बरोबर,
1: तर तसं तुमच्या सोबत असं काही झालेलं आहे का की काही पुरस्कार आपल्याला मिळालेत काय?
0: हा ओके, आता शाळेपासून सुरुवात करायचं म्हणजे शाळेपासूनच शाळेमध्ये मला मिळायचेच, म्हणजे कॉम्पिटिशन किंवा बाहेर रोटरी क्लब आणि ठेवायचे कॉम्पिटिशन, जायंट्स क्लब ठेवायचे, तिथेही मी जात होतो, तिथेही मिळायचे. नंतर जेव्हा मी आता सुरू केलो म्हणजे कॉम्पिटिशन पण बाहेरचे पाठवायला, मी मला वाटतं 4-5 वर्षापासून सुरुवात केलो जे बाहेरचे कॉम्पिटिशन असतात ऑनलाईन. आणि मग कॅमलचं मला तसं मिळालं, म्हणजे फुल साऊथ झोनमध्ये निसर्ग चित्रण या विभागात मिळालं मला कॅमलने ठेवलेलं, ते मोठं मिळालं बक्षीस. आणि तसंच बेंगळूरमध्ये शायनी कलर्स त्यांनी ठेवलेले नॅशनल लेवल कॉम्पिटिशन, त्याच्यामध्ये पोर्ट्रेटसाठी मला मिळालं फर्स्ट प्राईज. मझदाट हैदराबाद 5 वेळा मी पाठवला ऑनलाईन, 5 वेळा मला बक्षिसं मिळाली त्याच्यामध्ये. आणि माझं या वेळेचं चित्र त्यांनी आपल्या कॅलेंडरसाठी वापरलं 2026. ती आहे. आणि बाकी आता परवा KB कुलकर्णी जर त्यांच्या स्मरणात म्हणजे कला गौरव पुरस्कारही मला दिले आता ह्या वेळेला 4 तारखेला झाला फेब्रुवारी.
1: अच्छा, छान.
0: वोकेशनल अवॉर्ड मिळाला आणि 2 व्यक्ती बरोबर मला मिळालं ते रोटरी क्लब.
1: छान, म्हणजे बरेच पुरस्कार तुम्हाला मिळाले गेले आणि तुमच्या कामाला त्याचा चांगला प्रतिसाद मिळाला त्यांच्याकडून. हे जे कॅमलचं वगैरे सांगितलं तो खूप मोठा पुरस्कार होता असं म्हटलं तुम्ही, तर काय होतं ते नेमकं चित्र आणि ज्याच्यासाठी तुम्हाला पुरस्कार मिळाला?
0: हा, ते पावसाळी चित्र होतं, म्हणजे माळी गल्ली जी बेळगावमध्ये आहे तिथं जुनी घर आहे, त्याने अरुंद गल्ली आहे.
1: बरं,
0: आणि ते पाऊस पडल्यानंतर तिथं जे रस्त्यावर जो ओलसरपणा असतोय त्याच्यामध्ये ते रिफ्लेक्शन आणि असतात छोट्यात, ते रिक्षा थांबलेली किंवा माणसं ते आपल्या कामात मग्न आहे, छत्र्या घेऊन जाणारी माणसं, ते चित्रण मी केलेलो. म्हणजे असा 3D इफेक्ट आलेला पेंटिंग मध्ये त्यांना मला मिळालं.
1: छान, म्हणजे एखादा इन्सिडेंट बघितला तुम्ही किंवा एखादं काहीतरी बघितलं ठिकाण तर ते तुम्ही चित्रात उतरवू शकता व्यवस्थित.
0: हा, उतरू शकतो, पण कसं डिटेलिंग करणार तर क्लिक लागते ऍक्च्युली, त्याचा रेफरन्स पाहिजे.
1: ओके
0: ओके,
1: म्हणजे
0: कारण ते क्षणिक असतोय, म्हणजे आता सूर्योदय सुद्धा होतोय म्हणजे फार वेळ असत नाही किंवा लाईट अँड शॅडोज पडतात फार वेळ इफेक्ट असत नाही, लगेच

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 2473777।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

केळी संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिकोप बेळगावी बीएससी ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 2027 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 पीसीएमबी पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी केसीईटी मार्गदर्शक तत्वे तसेच फलोत्पादन विद्यापीठ बागलकोट आयसीएआर नियमानुसार प्रवेश मर्यादित मॅनेजमेंट कोटा अनुभवी प्राध्यापक वर्ग आधुनिक पायाभूत सुविधा सुसज्ज प्रयोगशाळा संशोधन

4000774। विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते। जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही। या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी। आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331।

आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद. जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी. मोफत क्वाक्लेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना. उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळाला. याची पात्रता वय वर्ष 3 वर्ष

वर्षाखालील मुले गंभीर ते अतिगंभीर श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी. ENT विभाग OBD नंबर 16 येते. आजच नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा.

0: सार्वजनिक कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Belgaum. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.
1: KLE विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या KLE विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, KLE युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

0: Daily Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center, Nehru Nagar, Belagavi. Call 08312473777.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड बीपीएच प्लस एमपीएच हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात एमपीएच अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. एनएएसी कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर जेनेमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.
2: For the first time in Hubballi, a golden opportunity for new entrepreneurs, young entrepreneurs, startup founders and aspiring self-employed individuals. Turn your ideas into income and build a strong foundation for your dream business by attending this one-day skill development workshop, Empower 365, from idea to company. On Sunday, 18th of October 2026, this workshop will help you transform your business ideas into successful ventures, develop essential entrepreneurial and business skills, learn practical strategies for starting and growing a profitable business, gain insights and inspiration from experienced entrepreneurs, take the first step towards becoming a successful and profitable entrepreneur. Register today. Contact 9513519666. Geekona Success Strategy.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद. जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी. मोफत क्वाक्लेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना. उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळाला. याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अति गंभीर, श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी. ENT विभाग OPD नंबर 16 येते. आजच नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा.

केली संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिको बेळगावी बीएससी ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 2027 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 पीसीएमबी पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी केसीईटी मार्गदर्शक तत्वे तसेच फलोत्पादन विद्यापीठ बागलकोट आयसीएआर नियमानुसार प्रवेश मर्यादित मॅनेजमेंट कोटा अनुभवी प्राध्यापक वर्ग आधुनिक पायाभूत सुविधा सुसज्ज प्रयोगशाळा संशोधन क्षेत्रे विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृह सुविधा इंटर्नशिप व क्षेत्रीय प्रशिक्षणाच्या संधी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08337200120 आणि 9071000074.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Belagavi. Call 08312-473777.
1: KLE ಸಂಸ್ಥೆಯ ನೂತನ ತೋಟಗಾರಿಕೆ ವಿಜ್ಞಾನಗಳ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತಿಕೊಪ್ಪ ಬೆಳಗಾವಿ ಬಿಎಸ್ಸಿ ಆನರ್ಸ್ ತೋಟಗಾರಿಕೆ 4 ವರ್ಷದ ಪದವಿ ಕೋರ್ಸ್ 2026-27 ಸಾಲಿನ ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿವೆ. 10+2 PCMB KCET ಮಾರ್ಗಸೂಚಿಗಳು ಹಾಗೂ ತೋಟಗಾರಿಕೆ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ ಬಾಗಲಕೋಟ್ ICAR ನಿಯಮಾವಳಿಗಳ ಪ್ರಕಾರ ಕೇವಲ ನಿರ್ದಿಷ್ಟ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಕೋಟಾ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಕೋಟಾ ಸೀಟ್ಗಳು ಮಾತ್ರ ಲಭ್ಯ. ಅನುಭವಿ ಬೋಧಕ ವರ್ಗ, ಆಧುನಿಕ ಮೂಲಸೌಕರ್ಯ, ಸುಸಜ್ಜಿತ ಪ್ರಯೋಗಾಲಯಗಳು ಹಾಗೂ ಸಂಶೋಧನಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳು. ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಮತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಸೌಲಭ್ಯ ಹಾಗೂ ಇಂಟರ್ನ್ಶಿಪ್ ಕ್ಷೇತ್ರ ತರಬೇತಿ ಅವಕಾಶಗಳು. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08337200120 ಹಾಗೂ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9071000774.
2: पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा एम्पावर 365 कल्पनेपासून कंपनीपर्यंत रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे. यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.
3: हेलो दोस्तों, आइए आइए और साथ ही सुनते रहिए वेणु ध्वनि 90.4 KLE कनसु. और आज का ये अनोखा एपिसोड जो हुआ है हमारा, क्या आपको भी इसने थोड़ा सा क्यूरियस किया अबाउट द टाइम ट्रेवल? ऑफ कोर्स किया ही होगा. द एक्सप्लोरेशन ऑफ टाइम ट्रेवल इज अ जर्नी दैट स्ट्रेडल्स द साइंटिफिक इंक्वायरी, फिलोसॉफिकल कंटेम्पलेशन एंड इमेजिनेटिव स्टोरी टेलिंग. और दोस्तों, भविष्य में या फ्यूचर में ऐसी कोई चीज आ भी जाए जिससे आप टाइम ट्रेवल कर पाए, तो याद रखिए एडवांस चीजों के साथ उसके एडवांस डिफिकल्टीज और कॉन्सिक्वेंसेस या पैराडॉक्सेस भी आते हैं. वेदर टाइम ट्रेवल विल रिमेन फॉरएवर कन्फाइंड टू द रियल्म ऑफ थॉट्स, एक्सपेरिमेंट्स, और वन डे इट बिकम अ रियलिटी नोबडी नोट्स. इट्स लेगेसी इज ऑलरेडी इच्ड इन द एनल्स ऑफ ह्यूमन क्यूरियोसिटी एंड क्रिएटिविटी. उम्मीद है आपको आज बड़ा मजा आया होगा, क्योंकि हमने बात की है भैया आज एक ऐसी थ्योरी के बारे में जो किसी को नहीं पता, शायद वो पॉसिबल हो या ना भी हो. जल्द मिलूंगा मैं आपको. उम्मीद है आपको आज का एपिसोड बड़ा ज्यादा पसंद आया होगा. तो सुनते रहिए हमारे साथ वेणु ध्वनि 90.4 KLE कनसु ऐसे ही टॉपिक्स के लिए. दिस इज योर होस्ट आरजे आयुष साइनिंग ऑफ एंड एंजॉय योर इवनिंग अहेड. बाय बाय, टेक केयर एंड शब्बा खैर.
4: Distance, solely.

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
1: For the first time in Hubballi, a golden opportunity for new entrepreneurs, young entrepreneurs, startup founders and aspiring self-employed individuals. Turn your ideas into income and build a strong foundation for your dream business by attending this one-day skill development workshop, Empower 365, from idea to company, on Sunday, 18th of October 2026. This workshop will help you transform your business ideas into successful ventures, develop essential entrepreneurial and business skills, learn practical strategies for starting and growing a profitable business, gain insights and inspiration from experienced entrepreneurs. Take the first step towards becoming a successful and profitable entrepreneur. Register today. Contact 9513519666

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।